0: गारे गारे
1: गारे गारे गारे
0: गारे गारे
1: गारे गारे गारे
0: गारे गारे
1: गारे गारे
0: गारे
1: गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे गारे